प्रोग्राम दे दौरान तुसी सुनोगे दलजीत दोसांझ दी जिंदगी ते गायकी दे सफर बारे ते नाल नाल माणोगे दलजीत दोसांझ दे गीतां दा आनंद।

प्रोग्राम दे दौरान तुसी सुनोगे दलजीत दोसांझ दी जिंदगी ते गायकी दे सफर बारे ते नाल नाल माणोगे दलजीत दोसांझ दे गीतां दा आनंद।

प्रोग्राम दे दौरान तुसी सुनोगे दलजीत दोसांझ दी जिंदगी ते गायकी दे सफर बारे ते नाल नाल माणोगे दलजीत दोसांझ दे गीतां दा आनंद।

प्रोग्राम दे दौरान तुसी सुनोगे दलजीत दोसांझ दी जिंदगी ते गायकी दे सफर बारे ते नाल नाल माणोगे दलजीत दोसांझ दे गीतां दा आनंद।

प्रोग्राम दे दौरान तुसी सुनोगे दलजीत दोसांझ दी जिंदगी ते गायकी दे सफर बारे ते नाल नाल माणोगे दलजीत दोसांझ दे गीतां दा आनंद।

प्रोग्राम दे दौरान तुसी सुनोगे दलजीत दोसांझ दी जिंदगी ते गायकी दे सफर बारे ते नाल नाल माणोगे दलजीत दोसांझ दे गीतां दा आनंद।